0: ബോസ്, അകത്തെ പാല് മനസ്സിൽ വെക്കുക. ശങ്കാരോ ശങ്കാരോ.
1: नेपाली नारीहरूको महान चाड हरितालिका तीजको शुभकामना सहित सुषमा म्युजिक प्याली प्रस्तुत गर्दछ हिमाल ढलेको तीज सांगीतिक कोसेली म त हिरो हुँ टोलै भरी चर्चा.